भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक तिसरे समास चौथा जय जय रघुवीर समर्थ। मग तो पैसे मिळवण्यासाठी परदेशात गेलेला जो होता तो परत घरी आला आणि त्याने नवीन तरुण बायको केली। मग त्या बायकोला काही मूल होईना, हा म्हातारा आणि ती तरुण होती। मग घरामध्ये मुलांशी सतत भांडण सुरू झाले, कोणी कोणाचं ऐकेना। पत्नी आवडती असल्याने तिचे लाड सुरू होते, मनात संशय निर्माण झाला, कोणाची खात्री वाटेना म्हणून पाच जणांना एकत्र केलं। पाच मुलांना पाच वाटे केले तरी ते ऐकत नव्हते, निकाल लागतच नव्हता, भांडण सुरू झाले। मुलांनी बापाला मारले तेव्हा बायको आरडाओरडा करू लागली, ते ऐकून लोक गंमत पाहू लागले। मुले म्हणाली, लोक म्हणाले, मुले चांगली बापाच्या कामाला आली बुवा, ज्यांच्यासाठी त्याने नवस सहस केले तीच मुले बापाला कशी मारतात पहा। असा पापकलह पाहून नगरातील लोक आश्चर्य व्यक्त करू लागले। पाच मुलांना पुढे बसवून मग नंतर समान वाटे केले आणि बापलेकांचे भांडण कसे बसे मिटवले। बापाला वेगळे काढले, त्याला झोपडी बांधून दिली। मग त्याचे पुन्हा बायकोचे मर्जी सांभाळण्याकडे त्याचं मन लागलं। पत्नी, तरुण, पुरुष, वृद्ध तरी दोघांनी दुःख न करता आनंद मानला। वृद्धपणी मला सुंदर आणि चतुर बायको मिळाली, माझे भाग्य थोर आहे असा आनंद तो मानत होता। तेवढ्यात पुन्हा परिस्थिती बिघडली, परचक्र आले, अकस्मात धाड पडली, बायकोला पकडून घेऊन गेले, त्यामुळे भयंकर संकट कोसळले। त्या दुःखाने तो मोठ्याने रडू लागला, माझी बायको किती सुंदर होती म्हणून आठवून दुःख झाले। त्याच वेळी बातमी आली, तुमची बायको भ्रष्ट होली। त्या ऐकताच शोकाने तो जमिनीवर गडबडा लोळू लागला, डावीकडून उजवीकडून असं लोळायला लागला तो। दुःखामुळे त्याचे डोळे पाझरू लागले, दुःखरूपी अग्नीमुळे मन पोळले, द्रव्य खूप मिळालं होतं ते लग्नामध्ये खर्च केलं, दुराचारी माणसांनी बायकोलाही पळवून नेलं, मलाही म्हातारपण आलं, मुलांना वेगळं केलं। आता माझ्यासमोर हे माझं नशीब उभं राहिलं, द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा आता मला तुझ्याशिवाय कोणीच नाही। पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभव पाहून भुलला, शेखी मिरवली आणि आता वृद्धपणे तो प्राणी पस्तावला। देव खूप बारीक झाला, खंगला, वात पित्त उसळलं, घशामध्ये कफ दाटला, जिभेची बोबडी वळली, घशामध्ये कफ जमा झाला, तोंडातून दुर्गंधी व्हायला लागली, नाकातून शेंबूड वाहू लागला, मान चळचळा कापायला लागली, डोळे भळभळा वाहू लागले, वृद्धपणाची अवकळ आली, दात पडून गेले त्यामुळे बोचरा झाला, तोंडातून दुर्गंधीयुक्त लाळ गळायला लागली, डोळ्याने पाहिले तर काही दिसेना, कानातून काही शब्द ऐकू येईना, दम्यामुळे दम लागून काही बोलता येईना, पायामध्ये शक्ती नाही, बसता येईना, मुरकुंडी वळायला लागली, तोंडाप्रमाणे गुदद्वार वाजायला लागलं, भूक लागली की ती आवरेना, वेळच्या वेळी अन्न मिळेना, मिळालं तरी दात नसल्याने ते चावता येईना, पित्तामुळे अन्नाचे पचन होईना, जेवण केले की ओकारी येऊ लागली किंवा तसंच संडास वाटे पडू लागलं, विष्ठा, मूत्र, नाकातोंडातील घाण, ओकारी यामुळे पुरता नाश झाला। समोरील लोकांचा श्वास कोंडला जाऊ लागला, नाना दुःख, नाना व्याधी, वृद्धपणे बुद्धी देखील चळायला लागली। तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना, त्याला मृत्यू येईना, पापण्या आणि भोव्यांचे केस पिकून झडून गेले, अंगावर चिरकुटासारखे मांस लोंबू लागले, अशी देहाची अवस्था झाली असं दारुण वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे। आणि पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनू नये. एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली, तू कुठेही राहू दे पण खुशाल असू दे. तसं तुम्ही कुठेही राहा पण नामात राहा. नाम तेवढं बळजबरीनं घ्या, श्रद्धेनं घेतलं तर जास्त बरं, वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरं. वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावं लागतं. तसं भगवंताचं प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. मी ब्रह्म आहे या अनुभवातसुद्धा मी पण आहेच, नाम त्याच्याही पलीकडं आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं सतत स्मरण ठेवावं, त्यामुळं प्रपंच सोपा जातो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असं कोणतंही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करतं तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचं ध्यान मनामध्ये आलं नाही तरी नाम सोडू नये, पुढं रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचं अनुसंधान ठेवता येत नाही, आणि नाम हे त्याचं रूप आहे. म्हणून नामाचं सतत अनुसंधान ठेवावं. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितलं तर ते लगेच घेणं चालू करतात, परंतु विद्वान लोक मात्र नामाचं प्रेम असेल तरच मी नाम घेईन असं म्हणतात. विषयरूपी सापाचं विष उतरलेलं नसल्यानं भगवंताचं अमृतासारखं गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरता या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडतं ते करावं. रामाला जाणतेपणानं शरण न जाता नेणतेपणानं शरण जावं. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा, नीतीनं वागावं, भक्ती चांगली करावी, मग राम प्रसन्न होतो. ज्ञान श्रेष्ठ खरं, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही, कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त. आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असतं, म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरता आपण नाम घ्यावं, राम ठेवेल त्यात समाधान मानावं. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा. आणि ज्यानं भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्यानं जन्माला येऊन सर्व काही साधलं आणि जन्माचं सार्थक करून घेतलं. ज्ञानी होऊन नामस्मरण करणं किंवा भक्त होऊन नामस्मरण करणं दोन्ही एकच आहे. दोन्हीकडं भगवत प्रेम मुख्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत।
1: रिमझिम गिरे सावन। श्रावण महिना आणि अवखळपणा यांचं जणू नातंच असतं। जर याला प्रेमीजनांचा ऋतू लाडका म्हटलं तर वावं ठरणार नाही। पाऊस पडतोय, ऊन पावसाची 31-7 आणि परिजातकाची धुंद करणारी हवेची झुळूक, क्षितिजावर दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य आणि सोनपिवळी सूर्यकिरण, शुभ्र बगळ्यांची माळ म्हणजे समजायचं श्रावण गुणगुणते।

फुलांनी अवनीच्या ओटीत गर्दी केली. हल्ली तर 16 प्रकारची फुलं सूर्याला वाहायचा हा जणू धरित्रीनं नेमच केलाय बहुधा. मनभावन श्रावणालय म्हणून अवनी सलज्ज झालीय. बघा ना काय तो तिचा प्रेम आविष्कार. खळखळणारे शुभ्र झरे बघून ती हसते असं वाटतं. तर तुडुंब भरून वाहताना जाणवतं ती सागराच्या ओढीनं नागिणीप्रमाणे सळसळत जातीये. निसर्गाचं हे हिरवं सौंदर्य ती सूर्याला साक्षी ठेवून त्या मृगधारांना समर्पित करते. कारण त्या पावसानंच तर तिची कूस उजवली ना.

मनभावन म्हणावं की व्रत वैकल्यांचा सावन म्हणावं, पण हा येतो आणि नवचैतन्याची सारी कवाडं उघडी करतो. राखी, मंगळागौर, नागपंचमीचे झोके, गोकुळाष्टमी सारे येतात याच महिन्यात. नुसती सणांची रेलचेल. माहेरवाशिणींचा मनमुराद आनंद, सख्यांबरोबर घालवावेसे वाटणारे क्षण हे सण आनंद आपल्याला देतात. काळ कितीही बदलला तरी श्रावण आपल्या अढळ पदावरच आहे.

वय कोणतंही असो पण प्रत्येकाचंच काही ना काही श्रावणाशी मनाचं नातं असतंच बघा. कुणाला जणांसाठी आवडतो, कुणाला धरित्रीच्या नवचैतन्यासाठी आवडतो, कुणाला मनमुराद पावसात भिजता येतं म्हणून आवडतो श्रावण, तर लहानग्यांना मात्र सुट्ट्या असतात, विविध पक्वान्न सणांनिमित्त बनतात, नाही तो तान्हा पोळा म्हणून आवडतो श्रावण.

खळखळत निर्जर गाई हिरवा शालू सृष्टीले इंद्रधनुच्या छटा लेवणी सणांची रेलचेल घेऊन मनभावन श्रावण रंगातही रंगातही। तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार।

चांगल्यालाच मतं देत आहेत, कारण सगळेच वाईट नसतात, चांगले असतात. तर वाईटातली पण चांगली बाजू शोधायला पाहिजे आणि आपण आपली देशाच्या प्रती ड्युटी पूर्ण करायलाच पाहिजे. राम राम मंडळी, भेटूया.

जुन्या काळातले रसिक ज्या गाण्यांना जुनी समजतात अशा गाण्यांचा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांची दोन गाणी सादर आहेत. एक गाणं 1955 लुटेरा नावाच्या सिनेमात आशा भोसले आणि मोहम्मद रफी गात आहेत. संगीतकार सी रामचंद्र यांचा गायिका आशा भोसले आणि गायक मोहम्मद रफींकडे कल जास्त नसल्याने काही गाण्यांच्या भावनिक विश्वावर अनिष्ट परिणाम झाल्याचं दिसून येतं. गाण्याचे शब्द आहेत, एक प्यार भरा दिल लाया हू, मंजूर करो मंजूर करो मंजूर करो.

जेलर चित्रपट 1938 आणि 1958 असा दोन वेळेस दिग्दर्शक सोहराब मोदींनी निर्माण केला. आता आपण 1938 जेलर चित्रपटातल्या क्लब डान्ससाठी रचलेलं संगीत ऐकणार आहोत. संगीतकार आहेत मीर साहेब. ऐकूया जेलर या 1938 सालातल्या चित्रपटातलं क्लब डान्स म्युझिक.

गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांचं आजचं दुसरं गाणं 1953 अनारकली या चित्रपटात लता मंगेशकर गात आहेत. जुन्या गाण्यांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 1980 दशकात साऊंड ट्रॅकमध्ये तत्कालीन रिदम जोडून गाणं पुन्हा ध्वनिमुद्रित करण्याची वादग्रस्त पद्धत होती. गाण्याचा हा दुसरा भाग या तांत्रिक बदलाची आठवण देत आहे. गाण्याचे शब्द आहेत, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया.

गायक कुंदनलाल सैगल यांचे प्रमुख संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या आठवणींचा पहिला भाग मागच्या कार्यक्रमात ऐकवण्यात आला. आज दुसरा आणि अंतिम भाग ऐकूया. सुटसुटीत चाल आणि डिस्टिंक्ट वाद्यप्रयोग हे या बहुआयामी संगीतकाराच्या गाण्यांचं वैशिष्ट्य होतं. ऐकूया ट्रिब्यूट टू खेमचंद प्रकाश पार्ट टू. नवीन पिढीला जेव्हा गतकाळाला भेटावंसं वाटेल तेव्हा कुठलीही गोष्ट जुनी होणार नाही ह्या बदलाची आशा मनात ठेवून निरोप घेत आहोत. नमस्कार.

सिद्धार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक तिसरे, समास चौथा। जय जय रघुवीर समर्थ। मग तो पैसे मिळवण्यासाठी परदेशात गेलेला जो होता तो परत घरे आला आणि त्याने नवीन तरुण बायको केली। मग त्या बायकोला काही मूल होईना, हा म्हातारा आणि ती तरुण होती। मग घरामध्ये मुलांशी सतत भांडण सुरू झाले, कोणी कोणाचं ऐकेना। पत्नी आवडती असल्याने तिचे लाड सुरू होते, मनात संशय निर्माण झाला, कोणाची खात्री वाटेना। म्हणून पाच जणांना एकत्र केलं, पाच मुलांना पाच वाटे केले तरी ते ऐकत नव्हते, निकाल लागतच नव्हता, भांडण सुरू झाले। मुलांनी बापाला मारले तेव्हा बायको आरडाओरडा करू लागली, ते ऐकून लोक गंमत पाहू लागले। मुले म्हणाली, लोक म्हणाले, मुले चांगली बापाच्या कामाला आली बुवा, ज्यांच्यासाठी त्याने नवस सायस केले तीच मुले बापाला कशी मारतात पहा, असा पापकलह पाहून नगरातील लोक आश्चर्य व्यक्त करू लागले। पाच मुलांना पुढे बसवून मग नंतर समान वाटे केले आणि बापलेकांचे भांडण कसे बसे मिटवले। बापाला वेगळे काढले, त्याला झोपडी बांधून दिली। मग त्याचे पुन्हा बायकोचे मर्जी सांभाळण्याकडे त्याचं मन लागलं। पत्नी, तरुण, पुरुष, वृद्ध तरी दोघांनी दुःख न करता आनंद मानला। वृद्धपणी मला सुंदर आणि चतुर बायको मिळाली, माझे भाग्य थोर आहे, असा आनंद तो मानत होता। तेवढ्यात पुन्हा परिस्थिती बिघडली, परचक्र आले, अकस्मात धाड पडली, बायकोला पकडून घेऊन गेले, त्यामुळे भयंकर संकट कोसळले। त्या दुःखाने तो मोठ्याने रडू लागला, माझी बायको किती सुंदर होती म्हणून आठवून दुःख झाले। त्याच वेळी बातमी आली, तुमची बायको भ्रष्ट होली, त्या ऐकताच शोकाने तो जमिनीवर गडबडा लोळू लागला, डावीकडून उजवीकडून असं लोळायला लागला तो। दुःखामुळे त्याचे डोळे पाझरू लागले, दुःखरूपी अग्नीमुळे मन पोळले, द्रव्य खूप मिळालं होतं ते लग्नामध्ये खर्च केलं, दुराचारी माणसांनी बायकोलाही पळवून नेलं, मलाही म्हातारपण आलं, मुलांना वेगळं केलं, आता माझ्यासमोर हे माझं नशीब उभं राहिलं। द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा आता मला तुझ्याशिवाय कोणीच नाही। पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभव पाहून भुलला, शेखी मिरवली आणि आता वृद्धपणे तो प्राणी पस्तावला, देह खूप बारीक झाला, खंगला, वात पित्त उसळलं, घशामध्ये कफ दाटला, जिभेची बोबडी वळली, घशामध्ये कफ जमा झाला, तोंडातून दुर्गंधी व्हायला लागली, नाकातून शेंबूड वाहू लागला, मान चळचळा कापायला लागली, डोळे भळभळा वाहू लागले, वृद्धपणाची अवकळा आली, दात पडून गेले त्यामुळे बोचरा झाला, तोंडातून दुर्गंधीयुक्त लाळ गळायला लागली, डोळ्याने पाहिले तर काही दिसेना, कानातून काही शब्द ऐकू येईना, दम्यामुळे दम लागून काही बोलता येईना, पायामध्ये शक्ती नाही, बसता येईना, मुरकुंडी वळायला लागली, तोंडाप्रमाणे गुदद्वार वाजायला लागलं, भूक लागली की ती आवरेना, वेळच्या वेळी अन्न मिळेना, मिळालं तरी दात नसल्याने ते चावता येईना, पित्तामुळे अन्नाचे पचन होईना, जेवण केले की ओकारी येऊ लागली किंवा तसंच संडास वाटे पडू लागलं, विष्ठा, मूत्र, नाकातोंडातील घाण, ओकारी यामुळे पुरता नाश झाला, समोरील लोकांचा श्वास कोंडला जाऊ लागला, नाना दुःख, नाना व्याधी, वृद्धपणे बुद्धी देखील चळायला लागली, तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना, त्याला मृत्यू येईना, पापण्या आणि भोवयांचे केस पिकून झडून गेले, अंगावर चिरकुटासारखे मांस लंबू लागले, अशी देहाची अवस्था झाली, असं दारुण वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे। आणि पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनू नये. एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली, तू कुठेही राहू दे पण खुशाल असू दे. तसं तुम्ही कुठेही राहा पण नामात राहा. नाम तेवढं बळजबरीनं घ्या, श्रद्धेनं घेतलं तर जास्त बरं, वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरं. वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावं लागतं. तसं भगवंताचं प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. मी ब्रह्म आहे या अनुभवातसुद्धा मी पण आहेच, नाम त्याच्याही पलीकडं आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं सतत स्मरण ठेवावं, त्यामुळं प्रपंच सोपा जातो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असं कोणतंही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करतं तर ते आपल्याला मदत करेलच. रूपाचं ध्यान मनामध्ये आलं नाही तरी नाम सोडू नये, पुढं रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचं अनुसंधान ठेवता येत नाही, आणि नाम हे त्याचं रूप आहे. म्हणून नामाचं सतत अनुसंधान ठेवावं. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितलं तर ते लगेच घेणं चालू करतात, परंतु विद्वान लोक मात्र नामाचं प्रेम असेल तरच मी नाम घेईन असं म्हणतात. विषयरूपी सापाचं विष उतरलेलं नसल्यानं भगवंताचं अमृतासारखं गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरता या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडतं ते करावं. रामाला जाणतेपणानं शरण न जाता नेणतेपणानं शरण जावं. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा, नीतीनं वागावं, भक्ती चांगली करावी, मग राम प्रसन्न होतो. ज्ञान श्रेष्ठ खरं पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही, कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त. आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असतं, म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरता आपण नाम घ्यावं, राम ठेवेल त्यात समाधान मानावं. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा. आणि ज्यानं भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्यानं जन्माला येऊन सर्व काही साधलं आणि जन्माचं सार्थक करून घेतलं. ज्ञानी होऊन नामस्मरण करणं किंवा भक्त होऊन नामस्मरण करणं दोन्ही एकच आहे. दोन्हीकडं भगवत प्रेम मुख्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत।
1: रिमझिम गिरे सावन। श्रावण महिना आणि अवखळपणा यांचं जणू नातंच असतं। जर याला प्रेमीजनांचा ऋतू लाडका म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पाऊस पडतोय, ऊन पावसाची एकत्रित साथ आणि परिजातकाची धुंद करणारी हवेची झुळूक, क्षितिजावर दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य आणि सोनपिवळी सूर्यकिरण, शुभ्र पगड्यांची माळ म्हणजे समजायचं श्रावण गुणगुणते।

मुलांनी अवनीच्या ओटीत गर्दी केली. हल्ली तर 16 प्रकारची फुलं सूर्याला वाहायचा हा जणू धरित्रीनं नेमच केलाय बहुधा. मनभावन श्रावणालाय म्हणून अवनी सलज्ज झालीय. बघा ना काय तो तिचा प्रेम आविष्कार. खळखळणारे शुभ्रझरे बघून ती हसते असं वाटतं. तर तुडुंब भरून वाहताना जाणवतं ती सागराच्या ओढीनं नागिणीप्रमाणे सळसळ जातीय. निसर्गाचं हे हिरवं सौंदर्य ती सूर्याला साक्षी ठेवून त्या मृगधारांना समर्पित करते. कारण त्या पावसानंच तर तिची कूस उजवली ना.

मन भावन म्हणावं की व्रत वैकल्यांचा सावन म्हणावं, पण हा येतो आणि नवचैतन्याची सारी कवाडं उघडी करतो. राखी, मंगळागौर, नागपंचमीचे झोके, गोकुळाष्टमी सारे येतात याच महिन्यात.

वय कोणतंही असो पण प्रत्येकाचंच काही ना काही श्रावणाशी मनाचं नातं असतंच बघा. कुणाला जणांसाठी आवडतो, कुणाला धरित्रीच्या नवचैतन्यासाठी आवडतो, कुणाला मनमुराद पावसात भिजता येतं म्हणून आवडतो श्रावण, तर लहानग्यांना मात्र सुट्ट्या असतात, विविध पक्वान्न सणांनिमित्त बनतात आणि तो तान्हा पोळा म्हणून आवडतो श्रावण.

खळखळत निर्झर गाई हिरवा शालू सृष्टीले इंद्रधनुच्या छटा लेवणी सणांची रेलचेल घेऊनी मनभावन श्रावण रंगात येई रंगात येई. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार.

जुन्या काळातले रसिक ज्या गाण्यांना जुनी समजतात अशा गाण्यांचा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांची दोन गाणी सादर आहेत. एक गाणं 1955 लुटेरा नावाच्या सिनेमात आशा भोसले आणि मोहम्मद रफी गात आहेत. संगीतकार सी रामचंद्र यांचा गायिका आशा भोसले आणि गायक मोहम्मद रफींकडे कल जास्त नसल्याने काही गाण्यांच्या भावनिक विश्वावर अनिष्ट परिणाम झाल्याचं दिसून येतं. गाण्याचे शब्द आहेत, एक प्यार भरा दिल लाया हूँ, मंजूर करो मंजूर करो मंजूर करो.

जेलर चित्रपट 1938 आणि 1958 असा दोन वेळेस दिग्दर्शक सोहराब मोदींनी निर्माण केला. आता आपण 1938 जेलर चित्रपटातल्या क्लब डान्ससाठी रचलेलं संगीत ऐकणार आहोत. संगीतकार आहेत मीर साहेब. ऐकूया जेलर या 1938 सालातल्या चित्रपटातलं क्लब डान्स म्युझिक.

गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांचं आजचं दुसरं गाणं 1953 अनारकली या चित्रपटात लता मंगेशकर गात आहेत. जुन्या गाण्यांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 1980 दशकात साऊंड ट्रॅकमध्ये तत्कालीन रिदम जोडून गाणं पुन्हा ध्वनिमुद्रित करण्याची वादग्रस्त पद्धत होती. गाण्याचा हा दुसरा भाग या तांत्रिक बदलाची आठवण देत आहे. गाण्याचे शब्द आहेत, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया.

गायक कुंदनलाल सैगल यांचे प्रमुख संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या आठवणींचा पहिला भाग मागच्या कार्यक्रमात ऐकवण्यात आला. आज दुसरा आणि अंतिम भाग ऐकूया. सुटसुटीत चाल आणि डिस्टिंक्ट वाद्यप्रयोग हे या बहुआयामी संगीतकाराच्या गाण्यांचं वैशिष्ट्य होतं. ऐकूया ट्रिब्यूट टू खेमचंद प्रकाश पार्ट टू. नवीन पिढीला जेव्हा गतकाळाला भेटावंसं वाटेल तेव्हा कुठलीही गोष्ट जुनी होणार नाही ह्या बदलाची आशा मनात ठेवून निरोप घेत आहोत. नमस्कार.